0: आमगेल्या पूड देखून कोर्न येल काम कोर का जाल्यार घरकडचे परिस्थिती पुरो आलोचन करताना हे चेक फिल्ड आमी कंटिन्यू करूं येता म्हणून आनी गांवतलो आले आनी आमगेले लेखतले पुराय ओत्तायाक कसं की त्या देवान कसं की एक बरयलेले हे आशिले ताजे प्रकार हांव ह्या फिल्डात चॉईस केले.
1: 40 वर्ष देखून तुम्ही ह्या क्षेत्रांत अप्रतिम साधन केलेलं असं आता तुम्ही सांगताना कळतास खंचगी एक कारणा देखून ह्या क्षेत्राक आयलर वे तुमगेले एक प्रतिभेचे अनावरण ह्या क्षेत्रांत जौका असल्या म्हणले की येतं. सो ह्या कलापयण कशी असलं तुमगेले एक अनुभव एक 41 वर्ष की 40 वर्ष देखून तुम्ही काम करता असायची तुमगेले कलापयणाचे एक अनुभव कशी असलाय म्हणून सांगितलं.
0: फस्ट अन्नान गेलत असताना हा खाली त्यांना मातीयेचे मात्र काम करता आशिलो. 95 फस्ट स्टार्ट केले 95 फस्ट हा इंडिविज्युअल जेव्हा स्टार्ट केलं ताजे पुढे अन्ना वट हेल्प मात करत आशिलो. 95 नंतर सगळे जबाबदारी मेगेले मात्यार आयली. ॲक्च्युली त्या टायमार लॅमिना इंडस्ट्रीज आणि मणिपाल फायनान्स ह्या दोन ग्रुपांत हा एक्सेसमेन ते कामा चमकलो. ते काम वताना म्हाका कॅनरा बँकाचे गोपाल कामत म्हणून बंटवाळ गोपाल कामत म्हणून गोपालकृष्ण कामत म्हणून आशिलो. तो हांव म्हणलो कारखळांत आमगेले शिल्पकले स्कूल स्टार्ट जाता तुका इंट्रस्ट आसल्यार तूं येवन हें करत म्हूण म्हणलो. हांव म्हळ्यार आतां म्हाका येवच्याक स्वल्प कश्ट जाता म्हळ्यार घरकडेन कोणें नाची म्हणून बट जाल्यार म्हाका एक कसं म्हणून म्हळ्यार आतां हांव ह्या फिल्डांत येवन जाला आनी ह्या फिल्डांत तूं कंटिन्यू करता म्हणून जाल्यार म्हाका त्या एक चान्स कसं की देवान दिल्लेलें म्हूण लेखलें. आनी स्वल्प कसं की ताजी आयडी पुरो आशिल्ली सान आसतना आमगेलें देवस्थानाचें बंटवाळांत गोपुरान जाताना आनंद म्हणून दक्षिणामुर्ती म्हणून ओड हे आशिल्लो स्थपती तागेलो आनी एकलो मेन पळोवन घेतलो तागेलो भावत तो आनंद म्हणून तागेलो वटो त्या देवस्थानाक गोपूर करताना वयर वचून बसून मुर्ती पळोवची तागेलो वटो येदे येदे ताजे टॅक्नीक कसं म्हणून आयकुचे पळोवचे त्या पुरो करता आशिल्लो. तशी ह्या फिल्डांत वपास हांव एक म्हगेले कसले सर्टिफिकेट्स आनी कसले ना ते कोरून हांव एक सर्टिफिकेट म्हाका मेळ्ळी म्हूण जाल्यार मागीर हांव मेगेले जावन एक संस्था स्टार्ट करूं येत नवें म्हूण आलोचन करून मेगेले अण्णाल्याक ह्या विशयी हांव सांगतना तो हांव म्हणलो कसं रे फातराचे कसं कल्लुकुट्टी जेवचें वत वत म्हूण म्हणलो. म्हळ्यार एक्च्युअली तांगेले मना कशें म्हणून पूण फातरा काम म्हूण म्हळ्यार एक रगड्याक काम करचें फातर कट करचें त्या म्हूण मात्र तांगेले मना म्हळ्यार मेगेले मना तशें आशिल्लें. बट हांव तागेलो गोपालकृष्ण काम दिलो वपास तेमगेले कसो विशय म्हूण म्हणटा ना हें कसं म्हूण म्हळ्यार एक संप्रदाय शिल्पकले उरोवन हाडचे खातीर कॅनरा बँकान एक सी कामा करकुशल कर्मीगळ तरबेती संस्थे म्हूण कारखळांत मेयारांत एक स्कूल ओपन करता आसाची तांत तूं शिल्पकला शिकून मुर्ती करता जाल्यार हें ट्रेनिंग 1.5 वर्ष ट्रेनिंग दिवन एक 6 मंथ्स एडवान्स कोर्स करतात आनी तर शिकू येत तुवें तूं इतूक कितें म्हळ्यार हांवें मातयेचें गोत्त आशिल्लें तेन्ना तुका तें सुलभ जेवचें पुरो म्हूण म्हणून तशें हांव त्या स्कुलाक घरकडच्या निमित जायता म्हूण म्हळ्यार ती म्हगेलो बाबाजी अन्नाल भयणी पूत आशिल्लो जनार्दन किणी आनी विठ्ठल किणी म्हणून तांणी ह्या विशयान तूं स्वल्प म्हाका मस्त सपोर्ट केलेले ताणें तो म्हणलें तूं त्या वचून शीक हेल्प जेवचें पुरो मुखार सुनू म्हूण म्हणटा तें हांव. बट त्या रेसिडेन्शियल कोर्स आशिल्लो थंय रब्बूक आशिल्लो बट त्या कॅनरा बँकांत एक जी एम रमानंदन म्हणून आशिल्लो तो त्या जे ट्रस्टा डायरेक्टर जावन आशिल्लो तागेले अशें विशय प्रस्ताव करताना जायतं तुगेले खातीर एक स्पेशल परमिशन घेवन बँका दोखून हांव दिवेस करता म्हूण ताणें म्हाका त्या ट्रेनिंगाक जॉयन करूं जाल्लें. प्लस फस्ट कसं म्हूण म्हळ्यार त्या ट्रेनिंगांत आमकां मातयेचें फस्ट एक मॉडेल करचें मातयेन कशें करचें मुर्ती म्हणून म्हणटा म्हाका तें मातये फिल्ड गोत आशिल्लें तेन्ना म्हाका तें सुलभ जावन म्हाका ते हे शिकूंक सुलभ जालें. ताजे नंतर मातये नंतर तांणी आमकां ताजे फुडें आमकां फस्ट ड्रॉइंग म्हाका मेन इम्पॉर्टंट कसं म्हूण म्हळ्यार ड्रॉइंग फस्ट शिल्पकला कोरता जाल्यार तुका ते एक ड्रॉइंगाचें तुका गोत ना अशें जाल्यार तूं शिल्पकला करूं जायना. ते ड्रॉइंग तुका रेखाचित्र तुका इम्पॉर्टंट शिल्पकलेन तूं तशें खातीर ते सुर्येख त्या कोर्सान फस्ट एक दोन म्हयने आमकां ड्रॉइंग दिताचें ड्रॉइंग दिले नंतर मागीर मातयेर दिताची ते केल्लेले ड्रॉइंग तुका मॉडेल मातयेर कशें करता म्हणून ते मातयेर ड्रॉइंग जाले नंतर ताजे नंतर तुका रूख दिताची म्हळ्यार एक पण तुका फास्ट पेट्टू मारूंक कश्ट जाता कळक सुर्य तुका स्लो पेट्टू कळक जाल्यार रुखकार स्वल्प स्लो कर तशें रुखकार तुका ते मॉडेल तेंचे वपास तेंचे मॉडेल तुका रुखकार दिताची ताजे नंतर म्हाका तुगेर मागीर तुका शिलेची हें करताची तेन्ना तुका ते फास्ट पेट्टू स्लो पेट्टू पुरो मार न्हू तुका कशें म्हणून तुका ते अंदाज जाता ताजे नंतर तुका तुका मेन जावन तुका तीन तीन म्हयने जाता ते एंड जाता तुका मुर्ती करची तुगेले मटा एक पोजिशन आसा तुका आणू त्या स्कुलांत रबयताची तशें हांव आजी फस्ट कोणा धन्यवाद दिता म्हणून म्हळ्यार कॅनरा बँक ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಆಕ ಆಮಕ ಏಕ.

0: गुडी असं थोरी असता म्हणतात गणपती पंचताळा रे गणपती काढताची सप्तताळा रे हनुमंत काढताची तशी एक मनीस दिगू असता आता घुमट आणि परत दशताळार करता येतं म्हणजे त्या सम अजान भाऊ तसेचे राम प्रपोर्शनेट पळतात एक भारी छंद अंगलोटू म्हणून म्हणताची तसे नवताळार आहे जेव्हा दशताळार आहे काढताची तशी देवी अष्टताळार काढताची तशी विंगडिंगड मूर्ती काढताना विंगडिंगड मूर्ती विंगडिंगड ताळ विंगडिंगड मानस कसं असलं त्या तोंडा लेकारी घेऊन मागीर वरलेलं पोर्शन पुरा त्या खंच खंच नव ताळ यूज करतात त्या त्या ताळाक वांटून घालून त्या बॉडी प्रपोर्शनेट काढून एक मनशान पळयताना एक मूर्ती म्हणजे कशी म्हणून म्हणजे तांतू सौंदर्य आणि त्या मूर्तीची भावना त्या तांतू कंप्लीट आयल्यावर मात्र ती एक मूर्ती तुक पळयताना एक चंद दिसतात
1: खंडित
0: एक कल म्हणून म्हणजे कसं म्हणून म्हणजे जनाक सरळ जावन सुंदर जावन आणि अत्यंत सुलभ जावन ते पळोवच्याक सौंदर्य येऊन ते भावना ते व्यक्त केल्या रे आता तुका डान्स करताना पळोवं शकतो आणि ते विंगडविंगड हावभाव कशी हे करताची त्यांची हावभाव त्या नवरस त्या आमच मूर्तींत आयल्या रे ते पळयताले ती मूर्ती अट्रॅक्शन ते मेळता त्यांना पळयतानाच एक मूर्ती तू म्हणाल म्हणकेची एक
1: बिल
0: बरी जाता म्हणून म्हणता पळय तस ती पळयतानाच एक त्या मूर्ती अट्रॅक्शन आमकां मेळका ते हावभाव तांतू आयल्या मात्र ती मूर्ती मेळता ते हावभाव एक म्हण जाल्या एक शिल्पील कॉन्सन्ट्रेशन कितलं सुका म्हणून म्हणाले आणि त्या तोंडार कशी ना म्हणे एक हास की त्या तोंडार एक लक्षण की ती मूर्ती लक्षण म्हण असं त्या मूर्तीन तू लक्षण येऊ का म्हणून जेला ते ताजे त्या मूर्तीक जाऊ का जेला एक ध्यान म्हणून असता त्या ध्यानांत त्या मूर्ती सगळेची भावना त्या ध्यानांत असता त्यामुळे ती मूर्ती कशी असू का ते कितलं हाता असू का त्या डोळ कितलं सुखा त्यात ओंट कितलं सुखा त्या अंग आंग कितलं सुखा त्या प्रति एक त्या ध्यानश्लोकांत विवरण असता एक ध्यानश्लोक नाशी तू मूर्ती करूक जायना त्या ध्यानश्लोका विवरण प्रकार ते मूर्ती ड्रॉईंग जाता त्या मूर्ती प्रकार त्या मागीर मूर्ती केतन जाता बट ते सगळे तुगेलं कॉन्सन्ट्रेशन ते कॉन्सन्ट्रेशन करचे काम कोर का जाल्यार सुरे तुगेलं मात्यांत ती मूर्ती सगळी तुगेलं मात्यांत कशी असता म्हणून तुगेलं मात्यांत बसून असू का येत्या म्हणजे तू एक पंत आउटलाईन काण जाता मागीर तू खंचे तुगेलं ड्रॉईंग तुगेलं आजी वयर मूर्ती वयर असताना मागीर तू उपास करतन करतन करतन ते ड्रॉईंग त्या मूर्तीवर बरोवचे तुगेलं काम असता म्हणतात त्या मूर्ती कशी असता म्हणून तुगेलं मात्य असल्या मात्र तुगेलं त्या मूर्तीचे वैर त्या भाव सौंदर्य व्यक्त जाता
1: विंगड विंगड देवस्थानात तू देवाला मूर्ती रचने करता असत तुम्ही खै खंचे विचाराक तुम्ही महत्व देऊन कोरका जाता आता देवस्थानाचे म्हणताना अध्यात्माचे येऊच्या पुरो तर तुम्ही आत्ता सांगले आमगेल मनांत ते मूर्ती येऊ का थंय ताजे छंद आयश पुरो ताजे अळतश पुरो ताजे भाव अश पुरो ते आम्ही मनांत घेऊन ते के तुका जाता म्हणून ते कशी तुमकां देवस्थानाचे कामांनी करताना साध्य जाता म्हणून सांगता
0: पळय देवस्थाना म्हणून म्हणलं कसं म्हणून म्हणलं आत्मनी परमात्म संबंध जेवण असेल तसं फील्ड आमगेल हंगा आत्मा असं ते परमात्मा असं
1: खंडित
0: त्या दोन्ही संबंध लायक असल्या मात्र तुगेलं तू ती तू आता सांगेल म्हणकायची अध्यात्माक तू एक कसं की एक साधन मिळतं म्हणतात ते अध्यात्मा साधन मिळ का ती भितर अशील मूर्ती तशीच ती असल्या मात्र तुक त्या आजी वयर एक भावना त्या भावने वयर तू बैसून तू त्या देवा पाय पडतं तुगेलं तू त्या सगळे एक तुक त्या अध्यात्मा सायडा वच्चा तुक एक हे दिता म्हणून म्हणताना त्या नवरस त्या मूर्तींत असल्यावर मात्र आता पक्काने तू मूर्ती तुक पळोवच्याक ती मूर्ती तुक पळयताना तुक नाका म्हणून दिसले तुगेलं त्यांचे खंचे भावना तुक येना तांतू ताजे खातीर ते प्रत्येक मूर्तीन तू आता तुक खंचे एक देवस्थाना चमकल कुडले तुक सगळेची एक पंत एक पॉझिटिव्ह एनर्जी येवक म्हणून जाल्यार त्या देवस्थानात त्या देवाला एक मूर्ती वयर सानिध्य असल्या मात्र तुक एक ती एक एनर्जी मेळता ना म्हणून जाल्यार तुक ते तसलं भावन तू क्रिएट जायना म्हणताना आम्ही केलेली ती मूर्ती तशी असल्या मात्र आणि ती मूर्ती कशी असू का म्हणून म्हणा रे आता एक देवस्थान गर्भग्रह असं म्हणून झालं त्या गर्भग्रहाच्या प्रमाणा प्रकार ती मूर्ती असू का एक व्हड देवस्थान इतली सान मूर्ती असल्यावर त्या तुका हे दिसना बट ताजे खातीर कसं म्हणून म्हणा रे पुढे जगून आमगेले एक शास्त्रा प्रकार एक चौकट्टू म्हणून ताका घालून घेतला संप्रदाय म्हण असं या संप्रदाया प्रकार एक खंचे असं देवस्थान असू का ताजे खंचे ताळमान ताका ताळमान ताका आयु त्या आया ताका ताका वेय प्रत्येक एक एक देवस्थानाक एक एक आय म्हण असं ध्वज आयु सिंहायु ऋषभायु गज आयु तशी जी मरण आयु म्हणून तेव्हाही असं तशी खंचे एक देवस्थान ते आया असताना आया प्रकार घेताना एक त्या मूर्ती केलं हाजीर कशी म्हणजे मूर्ती दखून देव

मंतु बंटवाळाचे 32 दाशिवशणी हंगिल संघात उल्लाप ऐकलेंची उल्लाप चलाई सुन दिलले स्नेहा विनोद पै हंगाक आकाशवाणी मंगळूरु केंद्राचे कोंकणी कार्यक्रम समाप्त जता नमस्कारो.

0: अन्येषां सम्बद्ध अपराधानाम् आरोपेषु गृहीतः आसीत्। रक्षामन्त्री राजनाथसिंहः उक्तवान् यत् भारतम् अद्यापि विश्वस्य द्रुततमां वर्धमानां प्रमुखार्थव्यवस्थानां मध्ये विशिष्टं स्थानं धारयति। साम्प्रतं बहवः देशाः आर्थिक अनिश्चिततां सम्मुखीकुर्वन्तः सन्ति। गत प्रवर्तमान वित्तवर्षयोः मध्ये 7.7% सकल गृह्योत्पादन वृद्धेः उल्लेखं कुर्वन् श्रीसिंहः अवदत् यत् एषा उपलब्धिः भारतीय अर्थव्यवस्थायाः दृढताम् अथ च अन्तर्निहितं सामर्थ्यं प्रदर्शयति। हॉकीति क्रीडायां भारतीय पुरुषदलेन अद्य काकामी गाहारा नगरे आयोजिते निर्णायक स्पर्धायां आतिथेयं जापान दलं 4-1 इत्यंकैः पराजित्य तृतीयं वारं एशिया कप अंडर 18 विजितम्। तत्रैव भारतीय महिला दलेनापि दक्षिण कोरिया दलं 3-0 इत्यंकैः पराजित्य कांस्य पदकं विजितम्। भारतीय क्रिकेट नियंत्रण मण्डलेन BCCI इत्यनेन अद्य इंग्लैंड आयरलैंड देशयोः क्रीडा यात्रायै 16 सदस्यानां 20-20 अन्ताराष्ट्रिय दलस्य घोषणा कृता। सूर्यकुमार यादवस्य स्थाने श्रेयस अय्यरः भारतस्य नूतन T20 दलस्य नायकत्वेन नियुक्तः, अपि च तिलक वर्मा उपनायकरूपेण नामांकितः अस्ति। BCCI इत्यनेन प्रथमं वारं वैभव सूर्यवंशी इत्यमुम् अपि दले समाविष्टम्, येन गत IPL सत्रे सर्वाधिक धावनांकाः समर्जिताः। प्रिंस यादवोपि दले सम्मिलितः अस्ति। अद्य मुंबई नगरस्य BCCI मुख्यालये आयरलैंड इंग्लैंड देशयोः यात्रायै जापान देशे एशियन गेम्स क्रीडायाः कृते तथा च भारत अदलस्य श्रीलंका प्रवासस्य बहुदिवसीय क्रीडायाः कृते दलस्य निर्णयार्थं एषा सभा आयोजिता इति वार्ता।
1: आकाशवाणी मंगलूरु।
2: ರೀ ಸ್ಕೂಲ್ ಎಲ್ಲ ಇನ್ನೇನ್ ರಿಓಪನ್ ಆಗ್ತದೆ?
3: ಹಳೆ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ಯಾಗ್ ಸಾಕಲ್ವಾ? ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಮತ್ತೆ ಶೂಸ್ ಹೋದ ವರ್ಷದ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಗೆ?
2: ಯಾಕ್ರಿ, ಅವ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊಸದೇ ಬೇಕು ಅಂತಿದ್ದಾನೆ.
3: ಓಹ್, ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಫೀಸು, ಆ ಬುಕ್ಸು?
4: ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಶನ್ ಅಂತ ಬಂದಾಗ ಈ ತರ ಯಾವುದೇ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಬೇಡ. ಮಣಪುರಂ ಫಿನಾನ್ಸ್ ನೀಡ್ಸ್ ಇದೆ ಎಜುಕೇಶನ್ ನೀಡ್ಸ್ ಗಾಗಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಗೋಲ್ಡ್ ಲೋನ್. ಕರೆ ಮಾಡಿ 1800-420-2233.
1: ಈಗ ಶಾಂತಾ ಜಯತೀರ್ಥ ಹಾಡಿರುವ ಭಾವಗೀತೆ, ರಚನೆ BR ಲಕ್ಷ್ಮಣರಾವ್.